हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या गाण्यावळीत तुम्ही ऐकत आले पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांचे गायन, आणि त्यांनी आपल्या गायनातल्या सादर केलो राग भूपाल तोडी. मुखाली स्वातंत्र्य तुमका ऐकून दिता विदुषी किशोरी आमोणकर ह्यांच्या गायनातल्यान त्यांनी सादर केली ठुमरी भैरवी.

सकाळच्या बरोबर 7 वर जाऊन 10 मिनटं आणि 30 सेकंड येतात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. आणि ह्या खेळाक अकबनो एफ एम रेनबो सेवेन तुमच्या खातीर आम्ही घेऊन येता ही सुंदर अशी कार्यावळ जिचे नाव जावन आसा.

0: जी हां, हॅलो, वेलकम, नमस्कार. तुमका सगळ्यांक माय मगाचो योकार. स्टुडिओच्या घड्याळान बरोबर वेळ झालो आसा 47:11:07. आणि जी हां, आपका थामे हुए हात या खेळाक तुम्ही आसात मग तुमचे होस्ट आणि दोस्त, तुमचे मैथिली. आणि तुमच्या खातीर हांव घेऊन आयला आणि FM रेनबो घेऊन आयला. जी हां, हां, तुम्ही हात लेकर ये साथ असोच दोरपाक नमस्कार गोवा ही कार्यावळी ह्या खेळाक. आणि नमस्कार गोवा ह्या कार्यावळीतल्यान तरेक वर्ष सेगमेंट सुद्धा आम्ही तुमच्या खातीर घेऊन आयलात, जातून समावेश असा खूपशा अशा मजा मस्ती, एंटरटेनमेंट, इन्फॉर्मेशन आणि खूपशा अशा संगीताचो. म्हणटकच जात, वेळ वगडा नसतना नमस्कार गोवा ह्या कार्यावळीक सुरवात करतना तुमकां आयकून येता तरेक वारशे रुचीक अशे सेगमेंट. पूण ताज्या पयलीं आगप्यानो म्हणटात की दिसाची सुरवात जर आमी बऱ्या एका पॉझिटिव्ह नोटार करत जाल्यार दीस बरो होता. म्हणटकच जाल्यार तुमचो दीस आणि पॉझिटिव्ह करपाक आणि बऱ्यो बऱ्यो गजाली तुमच्या आयुष्यान आज घडच्यो म्हणून यत्न करीत तुमकां आयकून येता कार्यावळीतलो हो पयलो सेगमेंट जाचें नांव जावन आसा विचार किरण. दॅट इज थॉट फॉर द डे.
1: चिंच हो विचारवंत म्हणटा, जर म्हान पुस्तकां तुमकां वाचपाक आणि समजुपाक कठीण दिसतात जाल्यार अशें आसूंक शकता की तुम्ही चड काळ ही म्हान पुस्तकां वाचूंक नाशिल्ल्यान वाचपाची कलाच शिणून बसले आसत. म्हान पुस्तकां आमकां तीच न्हय तर बाकीची पुस्तकांय कशी वाचची हे शिकयतात.

जी हां, आणि ह्या सुंदर अशा विचारातल्यान आय होप की तुमचो दीस आज जसो पुस्तकां विचारांनी भरिल्लें आसता, सुंदर सुंदर बरे पॉझिटिव्ह विचार जेणे करून वाचल्याचें मन सुद्दां तें वाचून खोशी जाता, तशेंच तुमचो आयचो दीस सुद्दां आज जी हो बरो हॅप्पी वतलो. आणि जेन्ना तुमचो दीस हॅप्पी वतलो तेन्ना तुमच्या जी हा आसपास जी लोकां आसा म्हळ्यारच तुमची जी फॅमिली मेंबर्स म्हणा तुमचे फ्रेंड्स आसा तीं सुद्दां हॅप्पी जातलीं. आणि जेन्ना तुमी स्मायल करतलीं तेन्ना आयकपनो तुमकां पळोवन तीं स्मायल करतलीं, कारण अशें म्हणटात की स्मायल इज अ कंटेजियस गूड थिंग. म्हणटकच सरात तुमच्या तोंडा वयली

जी हां, दिल तो बेकरार है. आयकुपाक तारीख वर्षी आणि गीता. पण ह्या खिणाक वेळ झालो असा, कारण 7 वरां जावन 25 मिनटांचेर तुमच्या खातीर आमी घेवन येतात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो. परतून मेळुया नमस्कार गोवा ह्याच कार्यावळीन 7 वरां जावन 30 मिनटांचेर. आयकत रावात FM रेनबो.

जी हाँ, पोर्तोनी फॉर्ट माय मगाचं योकार नमस्कार गोवा ह्या कार्यवणीत आणि ह्या खेळाक तुम्ही या साथ व तुमचे होस्ट आणि दोस्त तुमचे मैथिली घेऊन आला नमस्कार गोवा ह्या कार्यवणीत खूप शेअर सेगमेंट जी हां खास तुमच्या खातीर आणि कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो जावच्या पयलीं तुम्ही आणि आम्ही आस्वाद घेतालीं सुंदर अशा संगीताच्या. जी हां, सांगाताचो म्हणटका चलाच हो सेगमेंट मुखार व्हरतना तुमकां आयकूंक दिता आनी कांय गीतां जी हांवें तुमच्या खातीर वेचून काडिल्लीं आसा आमच्या ह्या कार्यावळींतल्यान. आनी सुरवात करता अलका याग्निक आणि सोनू निगम हांच्या जोड आवाजांतल्यान. जी हां, जिंदगी है कभी खुशी होती है लेकिन कभी कभी गम भी होता है, पूर्ण जिणेच्या नाण्याचे दोन बाजू समजून दोघांचो बरोबरीन आस्वाद घेत मुखार वचप हाकाच तर लायफ म्हणटात, हाकाच तर जीण म्हणटात. आणि आमच्या जिणेंत कितले त्रास जावं, जे हां हार कर जीतने वाले को ही जब बाजीगर कहते हैं, म्हणटकच चलात प्रत्येक दिसा अपने दिन की बाजी जीतते हुए मुखार वतना. ऐकूया हे सुंदरशे गीत. सूरज हुआ मध्यम, हां सध्या पाऊस पडला म्हणटकच सूरज मध्यम आसतलोच आणि वातावरण बरे थंड आसतले आणि ह्या थंड वातावरणान चलात हे प्यारासा गाणं आपके लिए.

जी हाँ, सूरज हुआ मधम, कभी खुशी कभी गम, या फिर मातलान है गीत मैं कथा 104 MHz शेर। नमस्कार गोवा ह्या कार्यमी आणि मुखावले स्वातेर तुमका ऐकून दिता सोनिया शिरसाट हांचो आवाज है गीत गोवा तो गोवा आमचे। सुंदरशा आमच्या गोंयांत ह्या पडिल्ल्या पावसान जेन्नाय गोंय बरें पातळजार जाल्लें आसा, चलात सुंदरशा गोंयांचो आस्वाद घेत आयकुया हें गीत।

0: कार्यवाही सादर करतात. आगपनो खास तुमच्या खातीर उषा नायक आणि डॉक्टर साईश देशपांडे. चला तर आस्वाद घेऊया सरभोवतण ह्या आमच्या नमस्कार गोवा कार्यवाहीतल्या सेगमेंटाचं.
1: सरभोवतण ह्या कार्यवाहीत सगळ्यांक योकार.
2: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी दर महिन्याच्या निमण्या आयतारा आकाशवाणी वेल्यान आपली मन की बात घेऊन येता. लोलये माड्डी तळप हांगा स्वता कश्ट घेऊन बांय खुणून 20 ते 25 घरांक उदकाची पुरवण करपी बाळकृष्ण अय्या हांचो माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात हे कार्यावळींत उल्लेख केलो. सगळ्या गोंयकारां खातीर ही एक मानाची गजाल. लोलयेच्या बाळकृष्ण अय्या हांच्या कामाची प्रधानमंत्र्यांनी दखल घेवप ही गोंयकारां खातीर अभिमानाची गजाल.
1: ऐकूया श्री बाळकृष्ण अय्या हांचे मत.
3: रिटायरमेंट घेवच्या पहिल्यांच ही बांय सुरू केली आणि पैसो बी कमी पडलो आणि रिटायरमेंट घेतल्या नंतर जो पैसो मेळ्ळो तो ह्या कामासाठी वापरूक मेळ्ळो आणि ते घरचे बाईचे काम पूर्ण केलं. त्यांना हे उदक मेळवच्यासाठी चड डीप वचपाक गरज आसा. जमनीचो पहिलो लेयर जो आसा तो हार्ड आणि मागीर शेळ जी कोसळटा आणि त्याजे नंतर 4-5 फूट भितर वचपाची गरज आशिल्ली. भितर काळो फातर लागता हे खबर आशिल्ले हांगचे बांय पळयले हांवें. पण थंय पर्यंत ह्या बारीक बांय वच्या वर्कर भिवू लागले आणि ऑक्सिजन सप्लाय जायन झालो आणि हांगाच रावचेलं घर म्हणजे हांगाच करपाचे आशिल्लं. म्हणटेन ती बांय कशी करून करपाक आशिल्ली. त्यानंतर आयडिया सुटली सायड हार्ड लेयराक सायडीन पायऱ्यो करीत मॅक्झिमम कितल्यान भितर व्हरूं येता तितलें व्हरचें आणि थंय खिडकी खोदून थंयच्यान शिळ्यो देंवच्यो आणि वर्कर देंवचे. त्यान ऑक्सिजन सप्लाय जातलो वर्कर देंवच्या भिवचेय ना आणि येदा कदाचीत कितें डेंजर कोसळ्ळें जाल्यार शिळ्यांनी तांकां वयर येवं मेळटलें. आणि त्या प्रमाणे हे म्हागेलें जालें आणि ती बांय घरची हांव पूर्ण योजिल्ले प्रमाण पूर्ण करूं शकलो. त्यानंतर हांवें चड उदकाची गरज आशिल्ली. नंतर हांवें दुसरे कडेन बांय मारपाचो विचार येवजिलो. ह्या बांयचे ह्या जाग्यार तितलें उदक मेळचें ना म्हण कळ्ळें म्हाका आणि दुसरी बांय हांवें आतां घेतली जागो घे. हे घरचे म्हागेलें उदक जें आसा हे साधारण फेब्रुवारी पर्यंत लागी 5-6 घरां मेळटालें आणि नंतर ते फक्त खावचे पुरतें घरा कडेन येवन मेळटालें लोकांक. आणि थंयच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन बसून घालून हांवें ते उदक पयलें घरा कडेन हाडलें आणि परत दुसरो पंप लावन हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवचे साठी हांवें पायपांनी मुखार पुश केलें. आणि शेजारी जे कोण बाकीचे घरा बिरा बाजून हांगा रावल्ल्यो फॅमिली आशिल्ल्यो तांकां दिवपाक सुरवात केली हांवें. आणि हे उदक जवळ जवळ 10-12 वर्सां हांवें लोकांक हे उदक दिलें. तो पर्यंत गव्हर्मेंट उत्सवाची सोय नाशिल्ली आणि लोकांक हे हांवें उदक केल्ल्यान खुबूच तांगेलो उदका साठी धांवपळ वगैरे त्रास कमी झालो आणि बरं झालं. एकंदर
1: खूप खूप धन्यवाद बाळकृष्ण अय्याजी.
2: दर एक नागरिक हो आपले परीन समाजा खातीर बांदील आसा. तातूंतच श्री बाळकृष्ण अय्या हांणी घालून दिल्ली ही देख पुराय समाजाक एक वाट दाखयता. कोणाचेरूच अवलंबून रावनासतना जे आपणाक जाय ते मेळवप हेच ध्येय मुखार व्हरप हेच तांच्या ह्या वावरान सिद्ध केला.

अनुच्या शिक्षणिक वर्ष एप्रिल म्हयन्यातल्यान सुरू जाला. गिमाळी सुटी सोपोवन वर्ग आयच्यान परत सुरू जातात. येवपी शिक्षणीक वर्सा सावन आदले प्रमाण जून सावन वर्ग सुरू करपाचे काय

5 जून हो जागतीक पर्यावरण दीस. दर वर्सा प्रमाण अंदूय गोंयांत सरकारी पांवड्यार आनी राजकीय पांवड्यार विविध कार्यावळी आयोजीत करून हो दीस मनयलो. वर्ल्ड एनवायरमेंट डे 2026 म्हळ्यारूच जागतीक पर्यावरण दीस 2026 ह्या निमतान गोंय सरकारान ग्रीन NH66 मिशन हातान घेतला. हाचे उक्तावण काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकी जाले. अंदू वर्साचे थीम आसा इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आवर फ्युचर. सैम म्हळ्यार आमचो गुरू. सैमातले बदल हे मनशाक आपली जीण फुलोवपाक आदार करता. हे बदल आमकां प्रगतीची वाट दाखयता. तर होच मार्ग घेवन आमचो फुडार शाबूत जावचो होच थीम घेवन येता अंदू वर्साचो हो जागतीक पर्यावरण दीस. अंदू वर्सा गोंय सरकारान NH66 ग्रीन कॉरिडॉर प्रोजेक्ट राबयला. ह्या प्रोजेक्टाच्या मार्फत NH66 ह्यो ग्रीन कॉरिडॉर फॉर अ सस्टेनेबल फ्युचर म्हणून ताचेर काम चालू आसा. पर्यावरणाची जतनाय म्हणजेच आमच्या फुडाराची जतनाय.

0: हातान घेतला. ह्या कोशांत तुमचे कडेन आशिल्ली म्हायती मुजरत अकादमी कडेन पावोवची म्हूण मागता. अकादमी नेमिल्ल्या खास संपादन संकलन मंडळा वरवीं हो वावर मुखार वतलो. तुमचोय आदार जाय. सगळ्यांनी नोंद घेवची, सहकार्य करचे. दिनवास.
1: चडान चड देव बरे करूं. डॉक्टर पूर्णानंद चारी.
2: म्हायती 500 शब्दांत कोंकणी देवनागरी लिपयेंत फक्त युनिकोड इनस्क्रिप्ट हातूनच टायप करून वर्ल्ड फायल अकादमीक मेरेन पावोवची. कोंकणी भाशा आनी कोंकणी संस्कृतीचे जतन जावचे ह्या हेतून सगळ्यांनी ह्या कार्यांत सहकार्य करचें.

आणि ऐकूप्यानो आता नजर मारूया थोडे भीतर गोयच्या काय खाशेल्या वेचीक घडणुकांची. सिद्धांत फेर्राव या फक्त 3 वर्षाच्या मानकुल्या जलतरणपटून फक्त 1 वर आणि 25 मिनिटां भीतर मांडवी नई हुपून राज्यातच नाही तर देशातलो सगळ्यात लहान जलतरणपटू अशी आपली ओळख करून दिल्या. सागर एक्वेटिस आणि स्विम इंडिया क्लब यांच्या जोड पालवान हो उपक्रम हालीच घडून हाडिल्लो. अफाट जिद्द धाडस आणि चिकाटेन सिद्धांतान ही कामगिरी केली त्या खातीर तो अभिनंदनाक पात्र ठरता. पेडणे म्हालातल्या मोरजी गावात रावपी अनिश कुमार पोके आणि केदारनाथाचेर महादेवाचा जितो जिवो पुत्र साकारून सगळ्यांच्या लक्ष ओढून घेतले. खाशेली गजाल म्हळ्यार महादेवाची ही रंग वेश आणि केशभूषा धारण करून ताणे 21 किलोमीटर अंतराचो चट्टेचो रस्तो हिमालय पर्वताच्या थंड वातावरणात चलून पार केलो आणि आपली केदारनाथ यात्रा पुराय केली. तांगेली श्रद्धा जिद्द आणि भक्ती पाहून सगळे भाविक सामके भारावून गेले. गोय सरकारचे माहिती खाते गोवा कॉलेज ऑफ आर्ट आणि रवींद्र भवन मडगाव यांच्या जोड पालवान गोयचे फाकिवंत हिंदी चित्रपट छायाचित्रणकार सर्गेस्त के वैकुंठ, चित्रकार पद्मभूषण सर्गेस्त लक्ष्मण पै आणि व्यंग

तर्हि अशिलियमचि सर्वोतर्हि करव नमस्कार गोयः करवै मुजगति उषा नायक आणि डॉक्टर साईश देशपांडे हांणी सादर केली. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर या खेळाक तुमचे होस्ट आणि दोस्त तुमचे मैथिली

आणि सादर केली. तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz या खेळात मग तुमचे होस्ट आणि दोस्त तुमच्या मैथिली नमस्कार गोवा ही कार्यवळ. आणि ऐक बनू ह्या कार्यवेळीत वेळ चाललो असा कार्यवेळीतल्या तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रवात 105.4 MHz FM रेनबो मुखारी स्वातेर बरोबर 8 वरांचेर तुमच्या खाती येता समाचार प्रभात.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

सकाळची बरोबर 8:21 एकतीस सेकंद झाले असतात. यस गोवा, तुम्ही ट्युन इन केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेत. आणि ह्या खिणाक एफ एम रेनबो सेवेत तुमकां दिता माय मोगाचो योगार सुंदर अशा कांतारांच्या कार्यावळींत, जंय तुमकां आस्वाद घेवपाक मेळटलो जिणेच्या तरेकवारशा रंगांचो कांतारांच्या रुपान. म्हणटकच चलात ह्या कांतारांच्या कार्यावळीक सुरवात करतना तुमकां आयकूंक दिता क्लॅरिसा हांणी गायिल्लें कांतार जुबी जुबी जू.

अगपानो लर ना हानी गाइले हे कांतरा तुम आयकले तुझो मोग आणि मुखारे स्वातेर तुमका ऐकूंक दिता वाणी जयराम हांचो आवाज हे कांतार रॉकीश किदें करता. आस्वाद घ्यात ह्या कांतराचो 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो म्युझिकली ऑल यर्स तुमच्या काळजासावन आमच्या काळजापर्यंत.

0: संभाव्यतेविषयी उलयले. आंध्र प्रदेश देशाच्या दर्या खाद्य निर्गतीत महत्वाचे योगदान दिता अशें आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्राबाबू नायडू हांणी म्हणला. जम्मू काश्मीराविशी फुटीचे दावे पातळोवपा खातीर पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळांतल्या कायम नाशिल्ल्या वांगड्यांचो गैरवापर करता अशें भारतान म्हणला. पाकिस्तानाक आपली जापसालदारकी पाळची पडटली अशी शिटकावणी भारतान दिल्या. जम्मू काश्मीर भारताचो एक अभिन्न आणि अविभाज्य भाग आशिल्लो आसा आणि सदांच आसतलो अशें भारताचे कायम प्रतिनिधी पी हरीश हांणी सांगले. पाकिस्तानान केल्ली विधानां आणि खोटे दावे हे मुळावे वास्तवात बदल करू शकनात अशें तांणी मुखार सांगले. भारतीय रिझर्व्ह बँकेन विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या सरकारी रोख्यातल्या गुंतवणुकी संबंधीच्या नेमात महत्वाचे बदल केल्यात. नव्या तरतुदी प्रमाण सामान्य मार्गातल्यान गुंतवणूक करपी विदेशी गुंतवणूकदारांक आता गुंतवणूक मर्यादा लागू जावच्यो नात. तशेंच आरबीआयन केंद्र आणि राज्य सरकारांच्या रोख्यांखातीर आदी लागू आशिल्ली सामान्य आणि दीर्घकालीन गुंतवणूक मर्यादा विलीन केल्या. आरबीआयच्या म्हणण्याप्रमाण या बदलांक लागून परकीय गुंतवणूकदारांक गुंतवणूक करतना चड सोयी आणि लवचिकताय मेळटली. नवी मार्गदर्शक तत्वां रोखडीच लागू जाल्यात. विदेश मंत्रालयान सांगले की वर्ष 2026 मेरेन वट्ट 1076 भारतीय नागरिकांक अमेरिकेतल्यान परत हाडला. विदेश मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सांगला 2025 वर्सा 3576 परत हाडला. स्थलांतर आणि हालचालीविषयी दोनूय देशांमध्ये भासाभास चालू आसा. तशेंच कायदेशीर स्थलांतराचेर वायट परिणाम जावचो न्ही हाची खात्री करतना बेकायदेशीर स्थलांतर आडवप हो मुखेल हेत आसा अशें तांणी सांगले. देशांत बेकायदेशीर रितीन रावपी परकी नागरिकांचेर कायदेशीर कारवाय जातली अशें तांणी मुखार सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेलो खबरो. देशातले 9,42,000 मायज शेतकार खेत बचाओ अभियानात वाटेकार जाल्यात अशें शेतकार कल्याण मंत्रालयान सांगला. समतोल सारे वापराक चालना दिवपा खातीर सुरू केल्ली ही मोहीम आता भौशीक चळवळीत रुपांतरीत जावपाक लागल्या. मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण आता मेरेन हे मोहिमेक लागून 17,800 परस चड जागृताय कार्यावळी घडोवन हाडल्यात आणि ताचो फायदो सुमार 7,00,000 शेतकारांक जाला. ते भायर 1.5 लाखावयर भाग घेवप्यांक 3,700 परस चड प्रशिक्षण कार्यावळी वरवीं समतोल सारे वापर मातयेची भलायकी वेवस्थापन आणि शास्त्रीय शेतीविशीं शिक्षण दिला. शेतकारांक सेंद्रीय आणि पर्यायी पोषक तत्वांचो वापर करपाविशीं शिक्षण दिवपा खातीर 8,850 वयर प्रात्यक्षिकां घडोवन हाडल्यात अशें मंत्रालयान सांगलां. मातयेची सुपिकताय तिगोवन दवरप, रासायनिक साऱ्याचेर आदारून रावप उणें करप आनी टिकाऊ शेतीक चालना दिवप हो ह्या मोहिमेचो हेत आसा. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज नवी दिल्लीत नेपाळचे विदेश मंत्री शिशीर खन्नाल वांगडा भासाभास करतले. हे बसकेत वेपार, गुंतवणूक, येरादारी, उर्जा आनी लोकांमदी संपर्क अशा जायत्या विशयाचेर

अशें सीबीएसईन सोशल मिडिया पोस्टावरवीं सांगलां. हाचे आदीं निमाणी तारीख 6 जून आशिल्ली. विस्तारीत मुजत लक्षात दवरून सगळ्या पात्र विद्यार्थ्यांक अर्ज प्रक्रिया थारायिल्ल्या वेळा भितर पुराय करपाचें आवाहन सीबीएसईन केलां. भारतीय शांतताय सैनीक मेजर अभिलाषा बराक हांकां संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आंटोनियो गुटेरस हांच्या हस्तुकीं नामनेचो 2025 युएन मिलिटरी जेंडर इक्वेलिटी सपोर्ट अवॉर्ड फावो जाला. लेबनॉनांतल्या संयुक्त राष्ट्रांच्या अंतीम दळांत भारतीय बटालिनांत काम करपी मेजर बराक हांचो संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांतताय सैनिकांच्या आंतरराष्ट्रीय दिसा निमतान भोवमान केलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान केरळ आनी माहेत आयज कांय सुवातांनी चड पावस पडपा खातीर रेड अलर्ट जारी केला. तशेंच आयज ईशान्य भारत, कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, कोकण, मध्य महाराष्ट्र, अंदमान आनी निकोबार जुंवे आनी लक्षद्वीपांत चड पावस पडपाची शक्यताय खात्यान उक्तायला. खेळ. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद हांणी ऑस्लोत नॉर्वे बुद्धीबळ वस्तादपण जिखून इतिहास घडयलो. SAFF बायलांच्या फुटबॉल सर्तीच्या फायनलीत आयज भारत आनी बांगलादेश पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजवेळा 6:30 मडगांवांत सुरू जातलो. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. संवसारीक अर्थीक संकश्ट आसून लेगीत भारतीय अर्थवेवस्था घटमूट आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. जम्मू काश्मीराविशी फटीचे दावे पातळोवपा खातीर पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळांतल्या कायम नाशिल्ल्या वांगड्यांचो गैरवापर करता अशें भारतान सांगलां. देशांतले 9,42,000 मायज शेतकार खेत बचाव अभियानांत वांटेकार जाल्यात अशें शेतकार मंत्रालयान सांगलां. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद हांणे ऑस्लोत नॉर्वे बुद्धीबळ वस्तादपण जिखून इतिहास घडयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजे 6:30. नमस्कार.

सकाळची 8:51 28 सेकंद झाले असतात. तुम्ही ऐकता 105.4 MHz आकाशवाणी पणजे केंद्राची एफ एम रेनबो सेवा. आणि पुढतो एक फॉट माय मगाचा योकार देता एफ एम रेनबो सेवी जिणेचे तरीक वारशे रंग दाखोपी कांतारांच्या कार्यवाहीत. ऐकवेनो कांतारांच्या कार्यवाहीत मुखार वतना तुमकां ऐकूंक दिता आंतोनेत हांणी गायिल्ले हिंकांतार पीटी पीटी मोग.

0: हैप्पी बर्थडे डार्लिंग, ये हमें तू का वोट पोले तमड़े करूं बड़े मेकअप से चलना।
1: थैंक यू टोनी।
2: आगो ओ आणि तुझो कोण?
1: तो माझा बाबुल भाऊ
2: झाल्यावर तो तुका डार्लिंग कित्याक म्हणटा?
1: तो माका भुरग्यापणांतल्यान डार्लिंग म्हणटा।
0: हॅप्पी बर्थडे हॅनी, हे हांवें तुका बरें नायट ड्रेस हाडला।
1: थँक यू बॉनी।
2: आरे ओ आणि तिसरो कोण?
1: तो म्हजे मायचो घोव।

अंगपॅनो लॉर्ना आणि सांगा त्यांच्या आवाजान हे कांतार तुम्ही ऐकलंय आणि ह्या कांतारात सांगतकच वेळ झालो असा. कांतारांच्या कार्यवळीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रावा 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो सेवा घेऊन येता दर दिसा तुमच्या खातीर तरेकवार शो कार्यावळी.

अगपॅनो, लॉर्ना आणि सांगा त्यांच्या आवाजान हे कांतार तुम्ही ऐकलंय आणि ह्या कांतारा सांगतकच वेळ झालो असा. कांतारांच्या कार्यवाहीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रहा 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो सेवा घेऊन येता दर दिसा तुमच्या खातीर तरेकवार शो कार्यावळी.

सकाळची बरोबर 9 वर जाऊन 3 सेकंद झाले असतात. तुम्ही ऐकता 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा आणि एफ एम रेनबो सेवेन ह्या खिणाक तुम्ही असाल व तुमचे होस्ट आणि दोस्त तुमचे मैथिली. आणि चलात ह्या खिणाक म्हणायलाच 9 वर जाऊन 18 सेकंदांचेर वेळ झालो असा. जी हा कुछ पुरानी जीन्स का म्हणटकच वेळ झालो असा ह्या खिणाक तुमकां ऐकूंक दिवपाचो. जी हा 1950s से लेकर 1980s के दौर के गाणे आमच्या सदाबहार ह्या एव्हरग्रीन अशा सुंदर अशा गीतांच्या कार्यावळीतल्यान. म्हणटकच आजचो हो दीस, जी हा येदन ये शाम म्हणू शकता हांव, आज 1970s के नाम तुमकां ऐकूंक दिता. आयच्या ह्या कार्यावळींत 1970s च्या फिल्मांतली गीतां आणि सुरवात करता. लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग हांणी गायिल्ल्या ह्या गीतांतल्यान चाबी खो जाय हें गीत बॉबी ह्या फिल्मांतल्यान.

1970s के दौर की आमच्या सदाबहार ह्या हिंदी फिल्मगीतांच्या कार्यमळीत तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा आणि ह्या खेळाक एफ एम रेनबो सेवेन सदाबहार ह्या हिंदी फिल्मगीतांच्या कार्यमळीत घेऊया एक ल्हानसो विसव.

यशस्विनी, कर्तृत्ववान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीने ओळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: 45 मिनिटांचेर
1: झाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15 मिनिटांचेर
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्मक गोय

सकाशी 9:31 आणि ह्या खणाक 40 सेकंद जाल्ले आसात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो सेवा. आणि FM रेनबो सेवेन या खेळात तुम्ही आस्वाद घेतात सुंदर अशा सदाबहार म्हणजेच एव्हरग्रीन अशी 1950s ते 1980s के दौर के गानो गा. चला तर सदाबहार ही कार्यावळ मुखार वर्तना तुमकां ऐकूंक दिता आशा भोसले, किशोर कुमार तशेंच अमित कुमार हांच्या आवाजान हें सुंदरशें गीत. जी हां, कसमे वादे ह्या फिल्मांतल्यान आती रहेंगी बहारे, जाती रहेंगी बहारे, पूण आई बहारे या जाय बहारे, बस इन्हें एन्जॉय कीजे. आणि तांकां एन्जॉय करतना आयकत रावा 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो. मुखाली सुवातेर ह्या गीता उपरांत तुमकां आयकून दिता लता मंगेशकर आणि किशोर कुमार हांचो जोड आवाज, कसमे वादे निभायंगे हम ह्या गीता खातीर. चला तर हे दोन ट्रॅक्स आयकूया कसमे वादे ह्या फिल्मातल्यान बॅक टू बॅक.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग। सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

सकाळचे 10:14 आणि 38 सेकंद होत आहेत. नमस्कार, असे कहो 105.4 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो वाहिनीत मराठी गीतांचा हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया रसिकहो नाट्यगीतांच्या श्रृंखलेतून. सुरुवात करूया नाट्यगीतांच्या ह्या श्रृंखलेला मंजुषा कुलकर्णी ह्यांनी गायलेल्या ह्या नाट्यगीतातून. त्या गात आहेत येथील कधी यदुवीर.

रसिक हो, नाट्यगीतांच्या शृंखलेतलं हे शेवटचं नाट्यगीत कीर्ती शिलेदार गात आहेत रूपबली तो नरशार्दूल.

रसिक हो, नाट्यगीतानंतर आता वेळ झालेली आहे भावगीतांची आणि भावगीतांच्या ह्या श्रृंखलेला सुरुवात करूया वैशाली भैसने माडे ह्यांनी गायलेल्या ह्या भावगीतातून, येणारा दिवस.

मागू नकोस रे तू आपण जगलेले ते बेभान क्षण, जरा कुरवाळू दे ना मला ती विलक्षण आठवण. धुंद पावसातली ती ओली गच्च संध्याकाळ, एकाच छत्रीतून केलेली ती नशिली वाटचाल. त्या मुसळधार पावसाच्या बेफाम सरी आणि तुझ्या सहवासाची ती गोड शिरशिरी, सार कसं भारलेलं मंत्रमुग्ध झालेलं मौनानं जणू सारं काही बोललेलं.

रसिक हो हे भावगीत होते तुझा हळवा पाऊस आणि ह्या हळव्या पावसाबरोबरच वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. ऐकत रहा 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो वाहिनी. एकशे पाच अंशार मेगाहर्ट्सांशेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा, जी हा म्युझिकली ऑल युअर्स, वेल आपके दिल से हमारे दिल तक म्युझिकली धक धक. आणि ह्या खिणाक आगपनो तुमचे होस्ट आणि दोस्त तुमचे मैथिली म्हाका वेळ झालो असा ह्या खिणाक ह्या सभेतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. मुखारी सुवातेर बरोबर 11 वरांचेर ऐका दिल्ली केंद्रावल्यान सगळ्यो जावपी हिंदीतल्यान खबरो आणि ताज्या उपरांत आसतली सुंदरशा हिंदुस्थानी कोकणी गीतांची कार्यावळ. ऐकत रहा 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. ह्या खिणाक तुमचे होस्ट आणि दोस्त तुमचे मैथिली तुमकां म्हणटा आदेस. ह्या खिणाक परतून मेळूया मुखावरी सभेन. तो मेरेन निरोप द्यात आणि काळजी घ्यात ह्या खिणाक आणि त्या सांगतान इस मौसम का जे हा स्वाद लिजे. ऐकत रहा 105.4 मेगाहर्ट्स.

वैशाली सामंतांच्या आवाजातल्यानं हे सोबीत असे गीत तुम्ही ऐकले. कोकणी सुगम संगीताची कार्यावळ तुम्ही ऐकता 105.4 FM रेनबोचेर. 11:20 जाल्ली आसात आनी कार्यावळीत आतां आमी मुखार वरता. मुखार वता आसतना मुखावेल्या सुवातेर अशोक पत्की हांणी संगीतबद्ध केल्लें हें गीत साईश पाडंदीकर हांचे शब्द शान.

रामदास कामतांच्या आवाजातलं हे सुबीत असे गीत निघतेच तुम्ही ऐकले आणि मुखार अजित कडकडे ह्यांनी संगीतबद्ध केलं हे गीत ऐकूया डॉक्टर गोविंद नायक यांचे शब्द उषा आमोणकर यांच्या आवाजात.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोयकारा.
1: काली जे बुम बंग बंग बुम बंग बंग बुम बंग जाता.
0: दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
2: हॅलो गोय

वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान। दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान।

केके आणि शिल्पा राव हांच्या आवाजातल्यानं सोबत अशी सुरुवात चित्ररंजन ह्या करावळीची झाली असा. आणि मुखावेला सुवातीर अरिजित सिंग फॅन्टम ह्या चित्रपटातल्यानं

फामादाचे गीत दिल से ह्या चित्रपटातल्यान सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी ह्यांच्या आवाजातल्यान आम्ही ऐकले यार रहमान ह्यांचे संगीत आणि गुलजार ह्यांचे गीत. चित्ररंजन ह्या कार्यवळीतले आता आम्ही निमणे गीत ऐकूया सोनू निगम त्याचबरोबर श्रेया घोषाल ह्यांच्या आवाजातल्यान शंतनू मोहित्रा ह्यांचे संगीत त्याचबरोबर स्वानंद किरकिरे ह्यांचे गीत.

ऐकपे ना, एकवर जाऊन 5 मिनटं झाली असतात. कातारांची कार्यावळ आता आम्ही सुरू करतात. कातारांच्या कार्यावळीत पहिल्या सुवातेर हिलेर येवन कोस्ता हांच्या आवाजातले हे कातार आनी ह्या कातारा बरोबर ह्या कार्यावळीची सुरवात आमी करतात.

0: कोरार उतराचो मोजा उगुळाचे दोरार व्हडले शिकप करून आमच्या देशाचे नाव वयर काळार दोंगी वखदांचेर विजोर घालार ओपोटो वीस तुमी सोळार ह्या संवसार बरे जिवीत सारून बरो फुडार कोरा सगल्यांनी मासो नियाळ कोरा उतराचो मोजा उगुळास दोरा व्हडले शिकप करून आमच्या देशाचे नाव वयर काळा दोंगी वखदांचेर विजोर घाला वकोटो वीस तुमी सोडा ह्या संवसार बरे जिवी सारून बरो फुडार कोरा ह्या संवसार बरे जिवी सारून बरो फुडार कोरा ह्या संवसार बरे जिवी सारून बरो फुडार कोरा
1: आनी मुखार एंथनी मार्था आनी रोमियो.

लॉर्ना आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातले सोबीत असे कातार ऐकू बेनो आम्ही ऐकले. आणि कातारांच्या कार्यावळीत मुखार सोसा फेराव आणि सांगात्यांनी गायले हे कातार.

दुमांचे पार गया मी मोट्या मनशांकू दिसकाडील बियो न्हू बिले काय न्हू तेंजेली म्हूण कार जाय न्हू शेगडे काडले होती रावो न्हू रोपला नानी बसोन लोक या गेलो आतां संवसार येत भोवो न्हू तुका आमकां दिता तो लोक पाटवी पुनू आतां गोंयचो जल पळो.

0: आयकू बेनो आल्फ्रेड रोज हांच्या आवाजातलें हें कातार आमी आयकलें. एक वर जावन 27 मिनटां जाल्लीं आसात. एकण्याक आमी घेवया एक ल्हानसो विसव आनी ताच्या उपरांत एक वर जावन 30 मिनटांचेर कोंकणींतल्यान मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. आयकत रावात 105.4 FM रेनबो.
1: FM रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरान.
2: हय हय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
2: हय, पुराय संसारभर.
3: गाव आणि हाव ऐकात गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
4: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव.
3: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
5: गाव आणि हाव.

0: अल्फ्रेड रोझांच्या आवाजातले हे कातारा मी ऐकले. ऐकुपेनो कातारांच्या कार्यावळीत घेऊया एक लहानसा विसव.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती. हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
2: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान.
3: हय हय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
2: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
3: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
2: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
3: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
2: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
3: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
3: हय, पुराय संसारभर.
2: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
4: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
5: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी.
2: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता.
6: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूक जाय.
2: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
5: कलात्मक गोय
4: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
5: कलात्मक गोय.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग। सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो।

0: संगीताची सतरंगी दुनिया
1: रसिक श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात 105.4 FM रेनबो. दुपारचे 2:01 होत आहे आणि सुंदर असा छोटासा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला हे पहिलं भावगीत सुरेश वाडकरांच्या आवाजातून, प्रवीण दवणे यांचे शब्द, त्याचबरोबर संजयराज गौरीनंदन यांचं संगीत. पहिलं भावगीत सुरेश वाडकर यांच्या आवाजातून.

श्रोते हो सुरेश वाडकर यांच्या आवाजातून सुंदर अशी सुरुवात भावगीतांच्या या मराठी कार्यक्रमाची झालेली आहे. आणि यापुढे ऐकूया पुढचं भावगीत. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत, सुरेश भट यांचे शब्द, त्याचबरोबर पद्मजा जोगळेकर यांचे स्वराविष्कार.

डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं संगीत आणि बाबा बोरकार यांचं गीत अंजली मराठे यांच्या आवाजातून आम्ही हे सुंदर असं भावगीत ऐकत होतो. आणि यापुढे ऐकूया स्वप्नील बांदोडकरांचे स्वराविष्कार या सुंदर अशा भावगीतात.

0: श्रोते हो, उषा मंगेशकर ह्यांच्या आवाजातील हे भावगीत होतं. मंगेश पाडगावकर ह्यांनी लिहिलेलं, त्याचबरोबर विश्वनाथ मोरे ह्यांचं संगीत. आणि ह्या सुंदर अशा भावगीताबरोबर लहानसा मराठी भावगीतांचा कार्यक्रम हा इथेच संपतोय. 2:28 झालेले आहेत. काही क्षणात म्हणजेच 2:30 कोकणीतून ठळक बातम्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आणि याबरोबर मी आरजे विनीत तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद. ऐकत रहा 105.4 FM रेनबो, म्युझिकली योर्स. नमस्कार.
1: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी.
2: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
1: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 2:33.1 meters अर्थात 1287 kHz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून.
2: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

वैभव सूर्यवंशी हाजोय बीसीसीआयन पहिलेच खेपे पंगडान आसपाव केला. आणि भारत आणि अफगाणिस्तान हांचे मदीं मुल्लनपूर नवीन चंदीगड हांगा सुरू आशिल्ल्या टेस्ट क्रिकेट खेळाचो आयज पहिलो दीस. भारतान कुरुबावलो जिखून बॅटींग करपाचे थारायले. निमणे मेळिल्ले खबरेप्रमाण भारतान 3 गडी वगडावन 263 धावड्यो काढल्यात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

थाणी सांगला. ह्या प्रकल्पाचे उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतले असे ताणी मुखार सांगले. गोय लॉरी मालक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत आनंदचारी हांच्या फुडारपणाखाला संघटनेच्या जाळवणदारांनी दिल्लींत केंद्रीय रस्तो आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांची भेट घेतली. कोकणी नाटकांच्या मळार सादरीकरणाचे नवे आयाम आणि प्रवाह हाडपी आणि कोकणी नाटकाक भौसामदी पावोवपा खातीर व्हड योगदान दिवपी एका कलाकाराक आमी आयज मुकल्यात अशा उतरांनी गोयचे नामनेचे नाट्य कलाकार अजित केरकर हांच्या मरणाचेर कोकणी भाशा मंडळ गोंय आणि अखिल भारतीय कोकणी परिषदेन उजवाडायिल्ल्या जोडपत्रकांत दुःख उक्तायलां आनी तांकां आर्गां ओंपल्यां. प्लास्टीक कोयर मुक्त आणि हेर नितळसाण निकष पाळपी गावांक व्हड रोख रकमेचो पुरस्कार सरकार दितले. 19 डिसेंबराक जावपी कार्यावळींत हो पुरस्कार भेटयतले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केली. आयज तांणी राज्यांतल्या पंच सरपंच आनी स्वयंपूर्ण इश्टांकडेन ऑनलायन संवाद साधलो. ह्या वेळार तांणी राज्य सरकारान सुरू केल्ल्या 5वे गोंय नितळ गोंय उपक्रमाची माहिती दिली. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळान आयज इंग्लंड आणि आयर्लंड भोंवणे खातीर 16 वांगड्यांचो भारतीय T20 आंतरराष्ट्रीय पंगड जाहीर केलो. सूर्यकुमार यादवाच्या जाग्यार श्रेयस अय्यराची भारताचो नवो T20 कर्णधार म्हण नेमणूक केल्या. तशेंच 2024 वर्साच्या IPLांत सगळ्यांत चड धावड्यो काडिल्लो तरणाटो खेळगडो वैभव सूर्यवंशी हाजोय BCCIन पयलेच खेपे पंगडात आस्पाव केला. आनी भारत आनी अफगाणिस्तान हांचे मदीं मुल्लनपूर नवीन चंदीगड हांगा सुरू आशिल्ल्या टेस्ट क्रिकेट खेळाचो आयज पहिलो दीस. आतां मेरेन भारतान 3 गडी वगडावन 358 धावड्यो काडल्यात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, मोगळ ऐकू पाहिलं. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो. बरोबर 5 वाजा जाऊन 31 मिनटं जातात. या खिणाक तुमच्या खातीर तरेकवार अशो कार्यावळी आता हांव घेऊन येतले. खंयच्यो जाणून घेऊया. कांय खिणा भितरूच बरोबर 5 वरां जावन 35 मिनटांचेर मराठी गितांची कार्यावळ, 6 वरांचेर हिंदीतल्यान खबरो, मजगतीं 5 वरां जावन 58 मिनटांचेर कोंकणींतल्यान खबरो आयकुपाक रावात. 6 जावन 5 मिनटांनी रेनबो सांज ही कार्यावळ, 6 जावन 35 मिनटांचेर रेनबो सांज परस आयकुपाक तुमकां मेळटली. मजगतीं 6 जावन 30 मिनटांचेर 5 मिनटांच्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो. प्राय एक खाशेली अशी कार्यावळ तुमच्या खातीर. बायलिंग्वल सिरीज ऑन कम्प्लिशन ऑफ 12 इयर्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट हाचेर सव्वो भाग तुमकां आयकुपाक मेळटलो युवा शक्ती बरोबर 7 जावन 10 मिनटांचेर. तशेंच 7 जावन 45 मिनटांचेर गोंयांतली वनस्पती आनी नर्सरी वेवसाय हाचेर सुनील गणपुले हांची श्याम गांवकर हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली. तशेंच मोगा इश्टानो आयकुपाक रावात कातारा 8 जावन 7 मिनटांचेर. जाल्यार एक ही फिल्म से ही कार्यावळ 8 जावन 30 मिनटांचेर तुमच्या खातीर. मजगतीं अनाडी ह्या फिल्मांतली ह्या कार्यावळींत गीतां तुमकां आयकुपाक मेळटलीं. 9 वरांचेर न्यूज एट 9 बेस्ट ऑफ द वीक आयकुपाक रावात 9 वरां जावन 15 मिनटांचेर. हिंदीतल्यान खबरो 10 वरांक आनी ताचे उपरांत तरेकवार अश्यो कार्यावळी तुमच्या खातीर आमच्या एफ एम रेनबो चॅनलाचेर. मोगळ इश्टनो तुमी आयकतात 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो. फोन इन कार्यावळ तुमच्या खातीर 10 जावन 5 मिनटांचेर पश्चिमी संगीताची. जाल्यार फ्रॉम दी आर्कायव्स आयकुपाक रावात 11 वरां जावन 10 मिनटांचेर. तरेकवार अश्यो कार्यावळी तुमी आयकतात 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो. कांय खिणां भितरूच मराठी गितांची कार्यावळ आयकुपाक रावात. बरोबर 5 वरां जावन 35 मिनटांचेर.

आकाशवाणी FM रेनबो तुम्ही ऐकताय 105.4 मेगाहर्ट्स श्रोते हो बरोबर 5:36 झालेली आहेत आमच्या स्टुडिओमध्ये. मराठी गीतांचा हा कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येतो तऱ्हे तऱ्हेची गाणी, चित्रपटातली भावगीतं, तसंच बालगीत, नाट्यगीत, लोकगीत. तर कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात आशा भोसले यांच्या स्वरातून, रुपेरी वाळूत.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातून आपण ऐकलत राधा ही बावरी. श्रोते हो, मराठी गीतांचा कार्यक्रम तुम्ही ऐकताय 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबोवरती. पुढील गाणं तुमच्यासाठी विदित पाटणकर यांच्या स्वरातून, हृदयात वाजे समथिंग.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग
2: तरल स्पंदन जागवणारं भावसंगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकल युअर्स तुम्ही ऐकताय मराठी गीतांचा कार्यक्रम श्रोते हो. बरोबर 5:58 कोकणीमधून बातम्या असतील तुमच्यासाठी. पुढील नाट्यगीत रामदास कामत यांच्या स्वरातून, अशी सखी सहचरी.

श्रोते हो, हा मराठी गीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न होतो आहे. तुम्ही ऐकताय 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. काही क्षणातच तुमच्यासाठी कोकणीमधून असतील बातम्या. ऐकत रहा FM रेनबो आणि त्याच्यानंतर 6 वाजता हिंदीमधून बातम्या, 6:05 रेनबो सांजचा कार्यक्रम.

रेनबो सांज या कार्यवळीत सगळ्यांचे मनाकाळजं असावून स्वागत. तुम्ही ऐकता 105 अंशार मेगाहर्ट्स एफ एम रेनबो. बरोबर 6:05 जातात. या खिणाक तुमच्या खातीर रेनबो सांज या कार्यवळीत तरेकवार अशी गीतां आसतली आणि बरोबर 6:30 5 राष्ट्रीय खबरो आणि 6:58 कोकणीतल्यान खबरो. ही कार्यावळ चालू उरतली 7:05 मेरेन आणि त्यांना तुमच्या खातीर इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. तुम्ही ऐकतात रेनबो सांज.

अलका याग्निक, कुमार सानू हांचो जोड स्वर सोल्जर ह्या फिल्माचे शीर्षक गीत आमी आयकले. आतां अरविंद वेलिंगकार हांचे कडल्यान काळीज म्हजे साळीक जावन.

मोगाइष्टानो, समीर करपे हांच्या स्वरातले हे गीत आम्ही ऐकले. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. या खिणाक आम्ही घेऊया ल्हानसो ब्रेक ह्या कार्यवळीत, कित्याक बरोबर 6 वरां जावन 30 मिनटांचेर तुमच्या खातीर आसतल्यो राष्ट्रीय खबरो 5 मिनटांच्यो. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो.

मोगाळ श्रोतो तुम्ही ऐकतात रेनबो सांज ही कार्यावळ 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो चॅनलाचेर. बरोबर 6:36 जाल्या. या खिणाक शान हांच्या स्वरातले लक्ष या फिल्मा खातीर मैं साखी हूँ.

डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुल होपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेऊन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

0: आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स बरोबर 7 वाजा जाऊन 45 मिनटं जातात. आता तुमच्या खातीर घेऊन येता फार्म टू सिटी ही कार्यावळ. आज ह्या कार्यावळीत गोयातली वनस्पती आणि नर्सरी व्यवसाय हाचेर सुनील गलनपुले हांची श्याम गावकर हांणी घेतिली मुलाखत. आता आम्ही ऐकूया.
1: नमस्कार, तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. आयचो विशय गोंयांतली वनस्पत आनी नर्सरी वेवसाय. आनी आमच्या सामकार आसात समाजकार्यांत वावुरपी खडेगाठ व्यक्तिमत्व सुनील गणपुले, एक प्रगत शेतकार. सर, तुमकां येवकार.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: खुबश्यो गजाली आमी उलयतले. सगळ्यांत पयली गोंयचे फाकीवंत कवी श्री बाकीबाब बोरकर हांच्या कवितेंतलो सैम, आनी हो सैम घेवन आमी मुखार सरुया. बाकीबाबान आपले कवितेत सैमाचे वर्णन करताना गोयातली 5-4 झाडां आणि हेर घटकांचे सोबीत वर्णन केला. तेच वरी गोयचे मातेचो उल्लेख त्याच्या कवितेत आयला. ह्या विषयी तुमचे म्हणणे?
2: खूप व्यवस्थित प्रश्न विचारू. कित्याक गोयची माती जी आसा न्ही, म्हाका दिसता आम्ही खंयचेय झाड गोयच्या मातीत लावपाक शकता.
1: अच्छा.
2: आणि जसो जसो सिझन बदलता तशी तशी वेगळीच त्या झाडांक वेगळी झळाळी येता. ताका लागून गोंयचो सैम हो प्रेमान पडपा सारखोच आसा. म्हणजे बाकी भागांनी सामान्य मनशाक सुद्दां कविता सुचपाक शकता. समजा आमी गर्मीन आसा जाल्यार वेगळी गुलमोळ झाडां दिसतली, आंबे काजू दिसतले. थंडीन आसा जाल्यार, म्हणजे इट इज अ टू गुड क्लायमेट फॉर इच अँड एव्हरी झाडां फळां, गुड क्लायमेट.
1: अच्छा. सो एकंदरीत आमचे गोंय हे सैमा खातीर फामाद.
2: सामके
1: जगभरात जायते लोक आमच्या गोंयान आमचो सैम पळोवपाक येतात.
2: एकदम बरोबर.
1: गोंयची हिरवळ आणि गोंयचो सैम हाचे विशीं तुमचे मत?
2: आता गोंयची हिरवळ न्ही खरेंच तोखणाय करपासारखी आसा, पूण परिस्थिती अशी आहे की पॉप्युलेशन वाढल्या कारणान ती कमी कमी जायत आसा. ती कमी न जावपाक प्रत्येक मनशान प्रयत्न करपाक जाय. आणि सगळ्यांत महत्वाची गजाल म्हटल्यार आपली 1 इंच जागो सुद्धा कोणी कोणा विकचो न्ही.
1: अच्छा.
2: त्याची जतनाय करची, त्याका जीव वाढचो जागेक द्या. आणि अशा पद्धतीने आम्ही सैम राखपाचो प्रत्येकान प्रयत्न करपाक जाय.
1: अच्छा.
2: ती फक्त सरकारची जबाबदारी माझी न्ही असे करप ना. आम्ही प्रत्येकान जबाबदारीन ते सांभाळपाक जाय. आपल्या मातृभूमी म्हणजे माय जी आसा आपली भूमी, तिका सांभाळपाक जाय.
1: अच्छा. तुम्ही उलयले की आम्ही झाडाची काळजी घेऊप, पहिलीच म्हणले की कशी किती काळजी घेऊप?
2: आता आम्ही किती करता झाडाची काळजी म्हणजे फक्त पाणीच घालता आम्ही. दॅट इज नॉट ॲडवायजेबल. झाडाची काळजी आमकां स्टार्ट पासून घेवची पडटली. म्हणजे कुंडी भरपा पासून, जेव्हा आम्ही कुंडीन झाडां भरता तेन्नाच्यान मागीर पॉटिंग मिक्स हे सगळे जर व्यवस्थित जायत आणि कमी पाणी म्हणजे गरजे पुरतेच पाणी, जितले रिक्वायरमेंट असा तितलेच पाणी जर घालीत जाल्यार झाडां खूप बरी जाता. दुसरी गोष्ट, काही झाडांची न्ही स्वभाव वैशिष्ट असता. काही झाडांक वतूच जाय. नॉर्मली फुल झाडांक प्रचंड ऊन जाय. आणि जेव्हा जी झाडां फुलां दिता त्यांची पानां पातळ असतात, म्हणून त्यांना पाणी सुद्धा टोटल इंटरप्शन घालपाक जाय. आणि जी झाडां इंडोर असतात त्यांची पानां जाड असतात, ती जाड पानांत पाणी स्टोर केले वता आणि ते झाडांक मागीर ते 4 दिसांनी 8 दिसांनी पाणी घातलं जाता.
1: अच्छा.
2: ताका इंडोर प्लांट म्हणतात. मागीर एक सेमी शेड म्हणून असता, म्हणजे वरांड्यान दवरप, सकाळचे वत चलता सांजचे चलना. म्हणजे झाडाच्या स्वभावा प्रमाणे आम्ही झाडां दवरली जायत त्या त्या प्लेसीचेर. काही क्लायमर असतात त्यांना ते वत मिळतात. अरेंजमेंट झाले लहान मोठी मोठी दवरीत जाल्यार झाडाची बऱ्या पद्धतीने देखभाल जावपाक शकता. दुसरी गोष्ट प्रुनिंग.
1: अच्छा.
2: प्रुनिंग आणि सकल मातशे लूज करप जमीन हे गरजेचे असतात जाल्यार झाडां खरेंच बरी जातली.
1: अच्छा. सो प्रुनिंग आणि थोडीशे खोडाकडली जमीन मोकळी करप हाचेर तुम्ही उलयले. सो कितलो कार्यकाळ असपाक जाय की आमकां जाय तेन्ना आमी प्रुनिंग करपाक जाय, केन्ना जाय तेन्ना खणप, कशें कितें करप?
2: नॉर्मली जेन्ना झाड मॅच्युअर जाता न्ही तेन्ना ताका फुलां फळां येता.
1: बरोबर.
2: जेन्ना फुलां येयली का आमी प्रून करूंक जाय. जेन्ना फुलां सोंपता, फुलांचो भार गेलो का ताका प्रून करप.
1: अच्छा.
2: आणि ज्या दिसा आमी प्रून करता त्या दिसा ताका फिडींग करप. जाल्यार जे आमी ज्या प्रून केल्ले जागो असता त्यांच्यान ताका नवीन फ्रश येता.
1: अच्छा.
2: सेम फळ झाडांचे, फळां काढून झाली

0: का प्रून करप.
1: अच्छा
0: आणि ज्यांना व्हडली झाडां म्हणटा आम्ही फळबाग, त्यांना नॉर्मली सप्टेंबर लास्ट वीक आणि ऑक्टोबर फर्स्ट वीक
1: अच्छा
0: ही प्रुनिंग करावं.
1: अच्छा, ही गिन्यानाची शिदोरी घेऊन तुम्ही इतली वर्षा एक प्रगत शेतकार म्हणून वावरता, नर्सरी व्यवसाय करता. सो हे सगळे गिन्यान तुमका पहिली सावन कसे किती मिळे?
0: माझो प्रवास सुरू झाला 1992.
1: अच्छा,
0: एक वडली नर्सरी असली, त्या नर्सरीचे व्यवस्थापन माझ्याकडे आले, पूर्ण जबाबदारीच माझी राहिली. त्यांना हावे चितले की त्यांना काजूचे रोपूच लावप अशी प्रथा असते.
1: ओके,
0: पण ज्यांना आम्ही कलमाचा विचार केला की कलमाची ईल्ड चढ येतात, बेगीन लागता, फार्मराक पैसे चढ मिळतात, म्हणून त्या कलमाचा प्रचार आणि प्रसार करपाची जबाबदारी हावेन घेतली. आणि हावेन म्हाका दिसतं थ्रू आउट इंडिया सरकाराक कन्व्हिन्स करून बाबा रोप ना कलमा लाया, रोप ना कलमा लाया अशें करून करून आम्ही जवळजवळ वर्षाक 6 लाख कलमां इतर राज्यांनी विकताले.
1: अच्छा,
0: हो आमचो म्हाका दिसता गोंयच्या इतिहासात रेकॉर्ड जातलो, इतली कलमां आम्ही तयार करून विकताले काजूची.
1: अच्छा,
0: आणि लोकांची जागृती करताले की कलमां लावप कितले योग्य, ज्या जाग्यार आमची मातीन जर काजू कलमां जाता
1: अच्छा
0: जाल्यार काजू प्लांटेशन गोल्ड माईन, हे लोकांचे आम्ही ठासून बसले. आता सेट झाले सगळे, ऑल सेट.
1: तुम्ही उल्लेख केला की 6 लाख झाडां वर्षाक, सो कितली सुवात आणि कितली जागा हाका गरज असता?
0: कलमां करपाक जागो तसो 3 चेनीन मेंटेन करचो पडटा.
1: अच्छा,
0: म्हणजे पहिली तुम्ही बी घालप एका जागेन, मागीर ती शिफ्ट करून व्हडल्या चेनीन शिफ्ट कर, बी घालताना आमकां सावळी जाय पडटा. दुसरे जेन्ना आमी ते झाड जेन्ना 45 डेज जाता तेन्ना तेका आमकां शेडनेट जाय पडटा. तिसरे म्हणजे कलमां करतना परत तेका कवर्ड शेडनेट जाय, म्हणजे एअर टायट. अशे 3 पद्धती, म्हणजे समजा आमकां 100 कलमां जर करतले आमी जाल्यार 300 कलमांचो जागो जाय, तो चेन टायप मेंटेन करची पडटा.
1: सो एकंदरीत पळय जाय तुमची नर्सरी ही खूप व्हड प्रमाणान सध्या आसा, जागा खूप सुवात आसा. साधारण कितली तरेची झाडां आणि कसल्या प्रकारची झाडां तुमच्या नर्सरीन सध्या आसा?
0: माझे कितें जेन्ना नर्सरी सुरू केले न्ही तेन्ना हांवें अशें पळयलें की गोंयान स्टँडर्ड नर्सरी ना किंवा असो सोर्स ना की आमी कलमां वचून खात्रीपूर्वक हाडू शकता, सोर्स ना.
1: अच्छा,
0: आणि म्हाका भितरले मातशे तरी ज्ञान असले अशें म्हणटा, तुटके फुटके असा मातशें नॉलेज आसले म्हणून हांवें सुरू केले.
1: अच्छा,
0: मागीर हांवें कितें केलें विचार की एकूच चारूच तेन्ना पयलीं हांव काजू आंबो नाल सुपारी म्हणजे कमर्शियल प्लांटेशनाक फोकस करतालो. मागीर हांवें कितें कलेक्शन स्टार्ट केलें.
1: अच्छा,
0: आणि आयज म्हाज्या कडेन म्हाका दिसता 2000+ वरायटीची झाडां आसा. भितर ऑर्नमेंटल आसतली, इनडोर आसतली, आउटडोर आसतली, शेमी शेड आसतली, मागीर मेडिसिनल प्लांट्स आसतली, अशी खूब तरे पाण्यातली आसतली, अशी खूब तरेची कलेक्शन म्हाज्या कडेन आयज जवळजवळ 2000+ तरेची झाडां आसा.
1: अच्छा,
0: पण मेन फोकस आमचो आसा फार्मराक एम्पावर करप, फार्मराक एक ग्लो हाडप किंवा त्याका एक स्टेटस तयार करप.
1: बरोबर,
0: हो माझो स्वतःचो एम असा की फार्मराक स्टेटस दिवप.
1: बरोबर बरोबर, तुम्ही जमिनीवेली झाडांचो उल्लेख केला, तुम्ही पाण्यातल्या झाडांचो उल्लेख केला, तुमचे कडे हांवें हवेतले झाडू पळयला,
0: एअर प्लांटू
1: आसा, एअर प्लांटू आसा, ताचे विशीं थोडेशे सांगात.
0: एअर प्लांट एक निसर्ग चमत्कार असं म्हटलं जाता. तेतून एक न्ही एक वेगळ्या पद्धतीने झाड, म्हणजे ऑर्किडाचे एक प्रकार असता, त्याका फुलां इतली सुंदर येतात, त्याका कितें करावं म्हणजे महिन्यान एकदा त्याका एनपीके म्हणजे आम्ही 19-19 म्हणतात किंवा एनपीके त्याका स्प्रे केला पुरो फक्त एकदाच. आणि बाकीचे एअर प्लांट जे असतात त्यांना आमची पद्धत कशी असते, आम्ही त्यांना पाण्यात डीप करता, साधारण एक वरभर दोरता आणि मग हुक करून दोरता, त्यामुळे कायच नका माती पाणी कायच नका. आणि त्या मोकारो म्हणून म्हणजे म्हणतो म्हणजे ऑर्किड फॅमिलीतले झाड त्याला परती फुलां येतात.
1: अच्छा,
0: ते सो एअर प्लांटूच.
1: ओके,
0: म्हणजे आम्ही असे हुक करून दोरता, खूप माडाक बिडाक खूप हुक करून दोरता, ऑटोमॅटिक फुलां येतात.
1: सो तुमच्याकडे तुम्ही जायत्या जातींचा उल्लेख केला, जायत्या प्रकारच्या झाडांचा उल्लेख केला. आमच्या गोयात चढान चढ मागणी खयच्या प्रकारच्या झाडां असतात आणि कित्याक लागून?
0: आता सगळ्यात मागणी आमकां चड आहा ती काजू, मागीर सुपारी, मागीर नाल.
1: अच्छा,
0: आणि मागीर अदर क्रॉप्स.
1: अच्छा,
0: कित्याक मागणी आहा तर आमचो गोंयकार नाल खाता म्हणून नाल्लाक मागणी आसाच.
1: बरोबर,
0: काजू हे आमचे पारंपारीक पीक.
1: हय,
0: काजूचे क्रॉप असे असा की तुम्ही तीनच महिने काम केल्या पुरो वर्षभराची तुम्ही कमाई करू शकता.
1: अच्छा,
0: आणि तिसरं उरता सुपारी. आता किती ना काजू रेट कमी मिळता वेळात सुपारी रेट चढ मिळता. सुपारी 400 रुपये रेट असा जाल्यार काजूक 100 असा, म्हणजे 1 किलो सुपारी काढली जाल्यार आमकां 4 किलो काजू काढला इतलो फरक जाता. तेका लोकांचं डायव्हर्शन आता सुपारी कडे जाला. ही 3 मेजर कमर्शियल क्रॉप्स असा, मागीर केळी अननस ते असाच.
1: आम्ही खास करून पळयता की आमच्या गोंयान आमचे गोयचे जे झाडां असतात म्हणजे गोयची कलमां असतात, गोयचो मानकुराद असा, गोयचे नाल असा, हे खूप फामाद. पूण हालींच्या तेंपार आमी पळयता की चडशे लोक भायले जे आयात केल्ली झाडां कलमां रोयतात आनी तेंका चड बिजनेस मेळटा, चड पीक येता, हे खरें?
0: काही अंशी खरें आसा, पण म्हाज्या शेतकऱ्यांक अशें म्हणणें आसा जर आमी एका नाल्लाची वेवस्था जर बरी करीत माडाची.
1: अच्छा,
0: 10 माड लावच्या परस ह्याच माडाक आमकां 500 नाल कशे येतले हे जर आमी

0: पळय फोकस करीत जाल्यार आमी चड पीक घेवपाक शकता. म्हणजे आमी कितें करता, नाल्लाक फिडींग करतना आमी कितें करता, मुळाचेर घालता.
1: अच्छा
0: वेर एज माडाची जी मुळां आसा ती चुट्टाची टीप ज्या जाग्यार आसता
1: हय
0: त्या जाग्यार खावपाची मुळां आसता. आमी जर थंय फिडींग केलें एक फीट बाय एक फीट रिंग घालून जाल्यार तें 100% झाडाक मेळटा.
1: बरोबर.
0: म्हणजे आमकां आयज सुशिक्षीत फार्मर करपाची गरज आसा.
1: तुमचे कडेन जी रोपां आसता, वेगवेगळ्या पद्दतीन रोपां आसता, ती रोपां विकचे पयली कशी तयार करता आनी कितलेशी दवरची पडटा?
0: म्हाजो मायंडसेट कसो आला, समजा म्हाका 10 रोपांचे गिरायक फुडल्या वर्सा आसतले ते एज्यूम करचे पडटा. बाबा सरकारचे आमकां एडवान्स ऑर्डर ना, तूं 500 कर्मकार आमी घेता.
1: अच्छा
0: हांव कितें करता, एज्यूम करता की लास्ट म्हणजे अमूक कर्म खपले न्ही. समजा आतां म्हाका 10 कलमांची मागणी आसा जाल्यार हांव 8च तयार करता. म्हणजे म्हाजे कडेन परिस्थिती अशी येता की जाय जाय म्हणून कलमां सोंपता, किंवा उरल्या उपरांत ती फुडल्यान भायर उडोवची पडटा. आनी म्हाका खंयच्याच परिस्थितीन फार्मराक फटोवपाचो ना.
1: बरोबर.
0: हांव तुमकां एक गर्वान सांगूं शकता की फाटली 8 वर्सां हांवें सुपारेचेर प्रयोग केला. सुपारेची रूट सिस्टम जी आसा ती पॅरल रूट सिस्टम. जेन्ना आमी एका पिशवेन झाड तयार करता ते रूट कॉयल जाता. हांवें कितें केलां, म्हाका त्रास जाले थोडे, पण आयज जे शेतकरी हॅप्पी जाल्या, 10,000 तर शेतकरी आसतले जे हॅप्पी आसा. हांवें कितें केलें, 3 फावटी बॅग बदल्ली,
1: ओके,
0: ल्हान मोठी मोठी. आणि जेन्ना तिसऱ्या फावट बॅग बदलता तेन्नाच ते हांव कर्म दिता. आणि फार्मर्स इतले हॅप्पी झाल्या, म्हणजे आम्ही पारंपारिक पर्यंत कितें खणून सुपारी लायताले. आता ही बॅगेची वेल्या उपरांत ईल्ड चड वाडलें, बेगीन येवपाक लागलें, सायज बरी मेळपाक लागले, आणि झाडाक पळयल्या उपरांत जे समाधान मेळटा ते फार्मर सांगता सामकी झाडां हसता म्हणून. स्लोगन असा वर्किंग फॉर ग्रीनर वर्ल्ड,
1: ओके,
0: म्हणजे फार्मराक एम्पॉवर करप. आणि म्हाका दिसता कमिंग इयर्सान फार्मर्साकूच स्टेटस येतलो. फाल्यां बोल्सान 2 लाख आसतले तो शेतकार आसचो ना, शेत पिकोवपी.
1: बरोबर.
0: हे फुडें व्हडलो क्वेश्चन मार्क दिसता.
1: बरोबर.
0: कित्याक लोकसंख्या ज्या पद्दतीन वाडटा, समजा आयज 10 लोक आसले थंय 1,000 लोक जाले, तेंका कॅटरिंग जातले कशें? व्हडलो क्वेश्चन मार्क आसा. आणि हेचेर आमी प्रत्येकान सिरियस जावपाची गरज आसा.
1: तुम्ही झाडां हासता अशें म्हटले, खूब बरें दिसता. एक प्रश्न, आमी जेन्ना नर्सरींतल्यान हासता ती झाडां घेवन येता, घरा कडेन लायता, आनी घरा कडेन लायल्या उपरांत थोडीशी बावता, आनी कितले दिसांनी मागीर केन्ना काडून पळयत जाल्यार ताचे मुना कडेन, म्हणजे ताचे रूट्स आसा पळय, तशेंच प्लास्टीकची ल्हानशी हे आसता, ती कित्याक लावून लायता? ती झाडां रोयतना ती काडून उडोवपाक जाय काय ती तशीच रोवप? हे मातशें आमचे आयकूंक जाय सांगात.
0: आतां जी आमी हायब्रीड कलमां जी आमी करता, फूल झाडां जी हायब्रीड आसता, तेका एक स्पेशल वातावरणान तयार करचें पडटा.
1: अच्छा.
0: तेका लागून आमी जाळीदार कपान ती तयार करता.
1: बरोबर.
0: जाळीदार कपान तयार करून जेन्ना मॅच्युअर जाता आमी बॅग बदलत आसता. ती काढल्यारूय जाता, ना काढल्यारूय जाता.
1: अच्छा.
0: आमची मिस्टेक एक्चुअली खंय जाता, जी बॅग सायज आमी फुलां व्हरता, समजा एक बॅग सायज 8x8 आसा, आमी जो जमनीन लायतना 8x8चोच खड्डो मारता, थंय आमची मिस्टेक जाली.
1: अच्छा.
0: म्हणजे जेन्ना आमी कलम ते जमनीन घालता त्या मुळांक वचपाक चान्स ना, भायर सरपाक खावपाक.
1: बरोबर.
0: ती थंयच घुसपट्टा घुसपट्टा पाणी उरता, लाव जाता आणि कुसता आणि मरता. नर्सरीचे दोश.
1: अच्छा.
0: हेचे सोल्युशन कशें आसा की समजा तुम्ही 8 इंच बॅग हाडली जाल्यार 16 इंच खड्डो जाय.
1: ओके.
0: त्या खड्ड्यान सोडना सुकी पानां कुसकेशेन घालून तो भरपाक जाय. मागीर ही पिशवी वयर व्हरून वयर दवरपाक जाय.
1: अच्छा.
0: मागीर ती जी मुळां घुसपटली ती सुट्टली, बरी जमनीन सेट जातली, झाड बरें
1: स्टेबल जातली.
0: ही बारीक बारीक गजाली आसा, ते आमी करिना.
1: आमी जेन्ना झाडां घरा कडल्यान हाडटा नर्सरींतल्यान, जायत्यो किडी जायते रोग तांकां लागता, पूण तुमी येदी व्हडली नर्सरी सांबाळटा आसतना कीड आणि रोग ह्याच्या पासून त्यांचं झाडांचा सांभाळ कसं करतात?
0: आता आम्ही पळयलं असतं की जो भुरगो अशक्त असता त्याकाच रोग जाता.
1: बरोबर.
0: आणि निसर्ग नियमाप्रमाणे अशक्त मनशांक रावचे न्ही, अशक्त झाडांसो जगचे न्ही, असो एक कायदोच सांगता.
1: बरोबर.
0: आम्ही कितें करता, झाडांकूच स्ट्रॉंग करता.
1: अच्छा.
0: प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करता. आता आमचे काजू बागो जर पळयत आम्ही, जर आम्ही प्रिव्हेंटिव्ह कांयच करिना, जाल्या उपरांत आम्ही करपाक वयता. दॅट इज नॉट एडवायजेबल. जेन्ना आम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करतले, त्यांचे उपाय करतले, त्यांना ती झाडां सर्वाय जातली. आता रोग किडी 3च प्रकारचे असतात. 3 प्रकारचे. एक किड जी असता ती येता बसता आणि वयता, त्याका सिंपल वखद बांधल्यार काम जाता.
1: ओके.
0: दुसरी जी किड असता ती आपलो पूर्ण जीवनक्रम त्या झाडाचेर करता, तांत्या घालता, पिल्लां येता, हे जाता म्हणून ती करता. तिसरो जो प्रकार असा तो आंतर प्रवाह, म्हणजे भितर खोडाक वचून जी किड करता तिका आमकां ऑब्झर्वेशन करून लक्ष दिवचें पडटा. मातसो जर दीख भायर सरलो तरी ते आमी ते वखद मारून त्या टायमार तेका थारोवपाक जाय.
1: ओके.
0: जाल्यार ते झाड डिस्टर्ब करपाक पावना.
1: ओके.
0: तिनूच तरेच्यो क्रिडी आसता.
1: ओके.
0: नांवां वेगवेगळीं आसू, पण बेसिकली मेन 3.
1: तुम्ही सशक्त झाडां ही नर्सरीन दवरतात? आमच्या घरा समजा आम्ही झाडां हाडून लायली, की सश

0: चक्त उरपाक जाय, रावपाक जाय, जाल्यार कसले वखद बेजिकली आमच्या आयकुप्यांक थोडी सजेस्ट
1: ना,
0: करता?
1: वखद वखदाची गरज ना, झाडाचं इंटरॅक्शन जाय.
0: ओके.
1: त्याच्या मायेन काळजी काकूळत करपाक जाय, ते आम्ही करिना.
0: अच्छा.
1: आम्ही किती म्हणता, पाणी घालप आमचे काम. हांवें सातांक पाणी घातला, सोपले ना. झाडांत पाणी मागपाक जाय तेन्नाच आमी घालपाक जाय.
0: अच्छा.
1: काही फावटी पळया, भुरगो काम करतो, भुरगो लठ्ठ जाता. जो ॲक्टिव्ह भुरगो असता तो खाणेपिणे कमी असता याचे.
0: अच्छा.
1: तशें झाडांत पाण्या खातीर वळवळपाक जाय,
0: अच्छा,
1: तेन्ना झाडाचो ग्रोथ जातलो. आमी किती करता, बापूय पाणी, आवय पाणी, भुरगीं पाणी, आपापले हांवें पाणी घातलें. नॉट ॲडवायजेबल.
0: अच्छा.
1: ओवर वॉटरिंग हो मेजर कॉज. म्हणजे हांवें एक प्लांटेशन ड्रायव घेतलेलो.
0: अच्छा.
1: हांवें आमच्या प्रत्येक कस्टमराक विजीट दिल्ली. 8-8 दीस आमी साऊथ आणि नॉर्थ गोवा आमी आमच्या कस्टमराक विजीट दिल्ली.
0: ओके.
1: आणि मेजर म्हणजे 95% ओवर वॉटरिंग होच इश्यू असा. बाकी झाडां सगळ्यांची बरी असा, सगळ्यां आवडटा झाडां. पाणी कितले घालप केन्ना हेच खबर ना.
0: ओके. कशें कितें घालप पाणी? आता समजा आमी घरान लायता झाडां, जाल्यार तेंका कशें कितें घालप? दिसान एकदा, दोनदा?
1: ना, पाण्याचे दोन पॉइंट असता. एक असता सॅच्युरेट पॉइंट.
0: ओके.
1: म्हणजे कुंडीन पाणी आणि वचना.
0: अच्छा.
1: सॅच्युरेट पॉइंट. दुसरो येता तो विल्टिंग पॉइंट.
0: बरोबर.
1: विल्टिंग पॉइंट म्हटल्यार कितें? पयली पानां अशी अशी जातली आणि मागीर तकली अशी जातली, तेन्नाच पाणी घालप. म्हणजे आमच्या सिझना प्रमाण तो वेळ बदलतलो. थंडेन इल्ले 4 दिसांनी, पावसान 5 दिसांनी, गर्मेन 2 दिसांनी. वेळ पडल्या चड कमी दिसाक 2 फावटी.
0: अच्छा.
1: आणि हेका सोल्युशन म्हणजे कोकोपीट जेव्हा आम्ही आमच्या पॉटिंग मिक्सरात असताना, त्यांना हो इश्यू खूपशा प्रमाणात सॉल्व्ह जातो. कित्याक माती मॉइस्ट उरता.
0: आता पाऊस आणि गीम हे दोन ऋतून झाडाची काळजी घेऊन कितले तरेन बदलता? पावसान आणि गीम हे दोन ऋतूंचा समजा विचार करत झाल्या,
1: मेन म्हटलं की आता पावसान आमचे पावसाचे प्रमाण खूप असा. आमचे जरी पाणी ड्रेन जाता तरी अमाऊंट ऑफ वॉटर जे झाडाचे पडता ते खूप असा. म्हणून पाऊस झाल्या उपरांत फंगीसाईड हे आमकां एप्लाय करूंकच जाय.
0: अच्छा.
1: इन्सेक्टीसाईड केलंय.
0: ओके.
1: मागीर फिडींग केलंय. पहिलीच फिडींग करप नॉट ॲडवायजेबल.
0: नर्सरीचे व्यवस्थापन करताना जायत्यो कठीण प्रसंग तुमचेर येता. खयच्या कठीण प्रसंगांक तुमकां तोंड दिवचे पडटा?
1: कठीण प्रसंग मेजर इश्यू असा तो स्किल लेबर. मागीर प्रश्न असा तो कस्टमर. मागीर प्रश्न तो एनवायरमेंट. हे तीन गोष्टी सामक्यो प्रॉब्लेमॅटिक असा.
0: अच्छा. स्किल लेबर. बरोबर. स्किल लेबर जायत असता. सो ताची तजवीज तुम्ही कशी किती करता?
1: आम्ही किती करता, आम्ही मनशांक ट्रेन करता.
0: अच्छा.
1: पण समजा आमच्या नर्सरीत 10 लोक येता, ते आमच्या मनशा इंटरॅक्ट करता आणि त्यांना दिसता हो तज्ञ असा.
0: अच्छा.
1: तो उखळून व्हरता.
0: अच्छा.
1: लेबर शॉर्टेज असल्या कारणान हो प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात. आणि आम्ही त्यांना चढ पगार देऊ शकना की आमचं प्रोडक्शन कॉस्ट वाढतं. आणि दुसरी गोष्ट की नाही, समजा एखादो मनीस आज इतले काम करता, फुडल्या वर्षाचे काम कमी जाता, पगार वाढतात, तिसऱ्या वर्षा आणि कमी जाता.
0: अच्छा.
1: आणि शेवट 5 वर्षाचो मनीस जो डे वनान काम करतालो ते 5व्या दिसा काम करिना आणि लेबर हाडचो पडटा.
0: खुबश्यो गजाली ज्यो तुम्ही शेअर केल्यात आणि आकाशवाणी हे माध्यम असे की लोकांना शिकयता, लोकांक गिन्यान दिता. सो तुमचे हे उलवण्या वयल्यान काय आमचे आयकुपी जे आसात त्यांच्या मनान घडये प्रश्न निर्माण झाले असतात की बरो विषय असा, सो आम्ही थोडी झाडां लावया. समज नवे झाडां लावपी लोक असतात, त्यांच्यानी कशी किती व्यवस्था करची आपल्या घरान? समजा झाडां
1: लावली. आता हांवें पळयलां की चडशे शिकले लोक सिटीनी शिफ्ट झाल्या, पण त्यांना झाडांची आवडी असाच.
0: हय.
1: त्यांच्यानी किती करावं? गुगला वयल्यान खंय खंय ज्ञान घेवप आणि आपल्या घराकडे लोक हा त्यांना करपाक लाव. मागीर तुमका जर नॉलेज असा जर घराच्या बाल्कनीन भाजी रोवप, आपणाक जाय ती भाजी आपण घराकडे रोवून खावप, आपले आपण होऊन असे जेव्हा आम्ही करपाक लागतो ॲटोमॅटिक इंटरेस्ट वाढतो. म्हणजे माझ्याकडे असो एक अनुभव असा, एक पणजेच्या भुरग्यान 100 मिनिटां म्हणून त्याने ती स्ट्रॉबेरी झाडां घेतली माझ्याकडे. 8वीत का 9वीत भुरगो असलो, त्याने आपल्या बाल्कनीन खिडकीन ती झाड लायले. त्याच्या त्या एका झाडात 80 फळां येली.
0: अच्छा.
1: भितर तो 5 फळां म्हाका घेऊन येलो आणि त्या बरोबर इतली आवड निर्माण झाली की त्याने म्हाका दिसता 12वी उपरांत धारवाड तो युनिव्हर्सिटी ऍग्रीकल्चर कोर्स करता. प्रत्येक वर्षा म्हाका नमस्कार करून तो भुरगो वयता.
0: अच्छा.
1: पण जे सिटीत रावपी भुरगी.
0: अच्छा.
1: आणि त्याका त्या एका झाडा कडल्यान ऍग्रीकल्चरची आवड उत्पन्न झाली.
0: आमचे पर्यावरण, गोयचे पर्यावरण समजा घेत आणि एकंदरीत सैम घेत, जाल्यार तुमची नर्सरी आमच्या पर्यावरणाक कसे किती योगदान देता?
1: आता नर्सरी आम्ही साधारण 2 ते 2.5 लाख झाडां तयार करता वार्षिक. माझ्याकडे येल्या प्रत्येक मनशाक म्हाका जे नॉलेज असा ते हांव पास ऑन करता विदाऊट आस्किंग. म्हाका लोक पिशे म्हणटा आसतलो, बेश्टो बडबडटा सांगता, पण म्हाका दिसता ती गरज असा. काही लोकांक नॉलेज आसतले बीन, एक वेळ आमच्या फुडले आसतले, स्टील हांव ते पास ऑन करता. कित्याक म्हाका दिसता माझे प्रत्येक झाड जावचे म्हणून.
0: बरोबर.
1: म्हणजे हांव सहभाग कायम असताच.
0: तुम्ही ही नर्सरी सांभाळत असताना सो जायत्या लोकांचे सहकार्य असता. जे जे लोक तुमकां मदत करता, ज्या ज्या लोकांनी तुमकां सहकार्य केल्ले असतात,

0: बाबा जी झाडां नायतलो ती झाडां फुडल्या वर्सा जगपाक जाय,
1: बरोबर
0: तेन्ना आमचे ग्रीन गोवा सुंदर गोवा जातलें.
1: बरोबर. खूप सुंदरशी माहिती आयचे कार्यावळी तुम्ही दिली. एक खडेघाट असे व्यक्तिमत्व, एक प्रगत शेतकार सुनील गणपुले, खऱ्यांनीच तुम्ही आमच्या स्टुडिओत येऊन ही माहिती दिली म्हणून आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.
0: तुमचे भरपूर आभार.

मग अर्चना, तुम्ही ऐकलं आहे फार्म टू सिटी ह्या कार्यावळीत गोव्यातली वनस्पती आणि नर्सरी व्यवसाय हाचेर सुनील गणपुले हांची मुलाखत श्याम गावकर हांणी घेतिल्ली. इतल्यान ही कार्यावळ हांगा सोंपता. कांय खिणा भितरूच आतां आयकुपाक रावात मुखेल खबरो.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. पर्वरी फ्लायओव्हराचें बांदकाम सप्टेंबर मेरेन पुराय जावपाची शक्यताय आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. प्लास्टीक तशेंच कोयर मुक्त आनी हेर नितळसाण निकश पाळपी गांवांक 19 डिसेंबराक जावपी कार्यावळींत पुरस्कार भेटयतले अशी घोशणा मुखेलमंत्र्यांनी केल्या. म्हाजें घर येवजणेचो सुमार 1 लाख लोकांक लाव मेळटलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. अखिल गोवा लॉरी मालक संघटनेन केंद्रीय रस्तो आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडल्यात. साधन सुविधा उदरगत तसेच मानवी उदरगत हांची योग्य तरेन सांगड घालीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उदरगती खातीर गोय सरकार वावुरता असे मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गांवठण साखळी कार्यावळीत उलयतना उक्तायला. पणजे शाराचे हरित वैभव जपपा खातीर आणि फुडले पिळगेक समृद्ध पर्यावरणाचा वारसा दिवपा खातीर मोठ्या प्रमाणात झाडां लावपाची मोहीम राबयतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. आणि पद्मिनी फाउंडेशन साखळी आणि सम्राट क्लब माशेल हांच्या जोडपालवान फाल्यां 7 जूनाक हाऊसिंग बोर्ड साखळी हांगसर एका दिसाचे राज्यस्तरीय सूत्रसंचालन कार्यशाळेचे आयोजन केला. डॉ गोविंद भगत, डॉ पूर्णानंद चारी, डॉ अजय वैद्य आणि संगीता अभयंकर मार्गदर्शन करतल्यो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

एंगलबर्ट रोज आनी आल्फ्रेड रोज घेवन आयले तुमच्या खातीर तूंच म्हाका जाय हें कातार. फुडल्या सुवातेर एच ब्रिटॉन घेवन येता पांडू लांपियांव.

आख्यान रोल कोणे काडलो गाय बजडे नाचतांका उजो लाय आमचे चिडोंग बाबा तसलेच दास ते जाय गारा मायता पाय रॉक एन रोल कोणे काडलो गाय बजडे नाचतांका उजो लाय आमचे चिडोंग बाबा तसलेच दास ते जाय गारा मायता

जसिंथ वाज घेऊन आयिल्ले रॉक एन रोल हे कातार ह्या कार्यावळींत जी आसा कातारची तुमी आयकतात 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो चॅनलाचेर. मोगा आयकपनू फुडल्या सुवातेर सी आल्वारीस घेवन येता शेजारी.

तुझ्या वक्त सैन धैर्यासोन कोण पाहून आडून सोन ते जाव सुखमान पासून जायत तो शेजारी इगोर जन्माता दाव देखून शेजारी शेजाऱ्यांनी चलोन जाय मोय मोगान येवशीन आयकोन तेवशीन भायर घालचें किदें म्हणल्यार रागान खंयच्याय वखदार पावगे पावगे म्हूण बोमाशी बिशाण्यार थान आयल्या शिवाय रावचो ना तो शेजारी ओ शेजार.

0: तो मुनिस्तो शेजाऱ्याक वायट करचो ना काय जायते पावट शीख जाताय पुड्यान आसो ना पाय माय सोयरीं दायरीं बोऱ्याक धांवन येतात वायटाक कोण जायना एकटांय वायटाक पावता तो शेजारी मोगाळ रावता चिटाय मोरोन तूं कोबार जात लागतात सोयऱ्यां ज्वारी मना कुन्याद वोयर माव म्हूण कोत्तात तुकांच्यो जोरी हातून नार तूं आसताना तुका तो सोयरो पावना योग तरी मोयपाचे राव मोरोंग केदींत सोडचो ना तो शेजारी
1: मोगा इश्टानो कार्यावळीच्या निमाणे सुवातेर तुमच्या खातीर घेवन येता उशा उतोप पाका पाका हे कातार निमाणे कडेन ह्या कार्यावळीच्या ह्या कातारा बरोबरच कार्यावळ सोंपतली. तुम्ही आयकतात 105.4 MHz FM रेनबो.

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स बरोबर 8 वरां जाऊन 31 मिनटां जाल्ली आसात आमच्या स्टुडिओंत. एक ही फिल्म से ही कार्यावळ तुमच्या खातीर आता. आज ह्या कार्यावळीत अनाडी जे फिल्म 1959 प्रदर्शित जाले, ह्या फिल्मातली गीतां आज आमी आयकतले. दिग्दर्शक जावन आसा ऋषिकेश मुखर्जी. हातूंत भितर मुखेल भुमिका आशिल्ल्यो राज कपूर, नूतन, ललिता पवार, शुभा खोटे आणि मोतीलाल हांच्यो. गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी, तसेच संगीतकार शंकर जयकिशन.

लता मंगेशकर आणि मुकेश यांचं जोड स्वर आम्ही ऐकलो ह्या गीतात दिल की नजर से. मोगाळीश जानव, तुम्ही ऐकतात ही कार्यवळ एक ही फिल्म से, ज्या फिल्मात अनाडी या फिल्माची गीतं आम्ही ऐकतात. या खिणाक एक

किसी के मुस्कुराहटों पे हो निसार, जीना इसी का नाम है। मुकेश हंजस्वरातले हैं गीत अडानी या फिल्मा खातीर आम्ही ऐकले मोगाईष्टनो। आणिक खरंच प्रत्येकाक आपले दुःख असतं, प्रत्येकाक आपले टेन्शन असतं, पण आपले दुःख विसरून जो दुसऱ्याक हासोवपाचो यत्न करता, खरेंच ताणें लायफ जीण जिखली म्हणल्यार अतिताय जावची ना। तर तुम्ही ही कार्यावळ ऐकतात एक ही फिल्म से। या कार्यावळीत आज आम्ही अनाडी ह्या फिल्मातली गीतां ऐकता, जाचे दिग्दर्शन केल्ले ऋषिकेश मुखर्जी हाणी, मुखेल भुमिका आशिल्ल्यो राज कपूर, नूतन ललिता पवार, शुभा खोटे आणि मोतीलाल हांच्यो, गीतकार आशिल्ले शैलेंद्र आणि हसरत जयपुरी, तशेंच संगीतकार शंकर जयकिशन। बरोबर 8 वरां जावन 48 मिनटां जायत येतात। तुमच्या खातीर 9 वरांचेर आसतल्यो न्यूज एट 9 आणि 9 वरां जावन 15 मिनटांचेर तुमच्या खातीर पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी सुरू जातल्यो। तर फुडल्या सुवातेर लता मंगेशकर, मन्ना डे हांचो स्वर।

0: आरे आरे आरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगो गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बाल्ल्यो आसात. किदें कळें सांग?